नमस्कार. 105.4 मेगाहर्ट्सांचेर तुम्ही ऐकतात FM रेनबोचे प्रसारण. तसेच न्यूज ऑन एअर या आमच्या ॲपावरवीं तुमकां FM रेनबोचे प्रसारण ऐकुपाक मेळटा. आयज सोमार भारतीय सौर दीस 22 आषाढ शके 1948 म्हळ्यारच 13 जुलय 2026. सकाळची 5:55 आनी 35 सेकंद जातात. आयच्या प्रसारणाक आतां आमी सुरवात करतात.

मोगाळ कुप्यानो एफ एम रेनबोचे हे प्रसारण तुमचे खातीर घेवन येता आयच्यो तरेकवार कार्यावळी सकाळच्या 5:50 सावन रातची

बराबरा स मिनटां मेरेन आमचो तुमचो हो सांगात आसा एफएम रेनबोतल्यान. एफएम रेनबोन आतां आमी घेवन येता आयचें भक्ती संगीत कार्यावळ पुष्पांजली.

परमेश्वराचे नाव घेत घेत ताच्याच चरणांकडे लीन जाऊन आम्ही गायता गीता सर्वेश्वराच्या मायेन. हे ईश्वरा, तुझी कृपा, तुझी सेवा सदाकाळ आमच्या कडल्यान घडू. तुझ्या कृपेचो आशीर्वाद सदाकाळ आमचेर उरू.

हे माये, तुझ्या चरणांकडेन आम्ही बसून तुझ्या नावाचो हो धावो करता. तुझी कृपा, तुझी सेवा, तुझो आशीर्वाद हेच आमचे ध्येय. जिविताचे वाटेर दर एका मोडणार तुजोच सांगात आमकां मेळूं, तुजोच आधार घेवन जिविताची वाट आमी चलूं.

0: हेच देशभक्ती रचने सांगाता सोपता भक्ती संगीताची आईची कार्यावळ पुष्पांजली. सवरा जाऊन 30 मिनटं जातात. FM रेनबोत आता ऐकूया आयच्यो मुखेल खबरो.
1: नमस्कार, हांव देवश्री कामत, ह्यो आसात काय मुखेल खबरो. कताचे आदले अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी हांकां वयाच्या 74व्या वर्सा मरण आयले. तांच्या सन्मानार्थ भारतान आज 1 दिसाचो राष्ट्रीय शोक जाहीर केला. कताराचे आदले अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी हांच्या मरणाचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी शोक उक्तायला. दुधाच्या सुधारित खरेदी दराची बेगोबेग अंमलबजावणी करची अशी मागणी भारतीय किसान संघान मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांचे कडेन केल्या. शेतकऱ्यांक थकाय दिवपा खातीर वेळ वगडायनासतना ही सुधारित दर लागू करची अशे संघटनेन मुखार म्हळा. विद्यार्थी हे खंयच्याय राज्याचे तशेंच देशाचे उदरगतीचे मुखेल आधारस्तंभ आसून देशाचे उदरगतीत ते मोलाचे योगदान दिवंक शकतात अशें सभापती गणेश गांवकार हांणी म्हळां. पर्यावरणाची राखण करपा खातीर आनी शाश्वत फुडाराची खात्री करपा खातीर झाडां लावप हे खूप म्हत्वाचे अशें केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी म्हळां. कोंकणी लेखक संघाचे वतीन साहित्य तपस्वी सन्मान हो पुरस्कार नामनेचे साहित्यीक पुंडलीक नायक हांकां घोशीत केला. अखिल भारतीय कोंकणी परिषदेच्या स्थापन दिसाचे उक्तावणाच्या वेळार साहित्य अकादमी पुरस्कार जैतिवंत शरदचंद्र शणै, परिषदेचे कार्याध्यक्ष चेतन आचार्य, मानाचे सोयरे टायटस नोरोना आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 खातीर ऑनलायन अर्ज करपाची तारीख आता 17 जुलै मेरेन वाडयल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.
0: FM रेनबोच्या ह्या प्रसारणांत आमच्या सगळ्या ऐकुप्यांक येवकार दितना आमी घेवन येता शास्त्रीय संगीताची कार्यावळ. आयज ऐकुया शास्त्रीय संगीतान उस्ताद बडे गुलाम अली खां हांचे गायन. सुरवेक तांच्या गायनान राग देसी.

उस्ताद बडे गुलाम अली खां हांच्या गायनान निकतोच राग देसी आमी आयकलो. कसूर पटियाला घराण्याची गायकी मुखार व्हरपी उस्ताद बडे गुलाम अली खां, तांचे पिता अलीबक्ष खां आनी काका काले खां हांच्या मार्गदर्शनान तांची गायन कारकिर्द घडली. गायकीच्या मळार तांणी केल्ल्या योगदाना खातीर तांचो गौरव आनी पुरस्कार भेटोवन तांचो सन्मानय जालो. 1965 वर्सा संगीत नाटक अकादमी पुरस्कार तांकां मेळ्ळो, तर 1967 वर्सा संगीत नाटक अकादमीची फेलोशीप तांकां भेटयली. भारत सरकारान 1962 वर्सा पद्मभूषण भेटोवन तांचो सन्मान केलो. उस्ताद बडे गुलाम अली खां हांच्या गायनाची ही कार्यावळ मुखार व्हरतना आयकुया तांच्या गायनान राग मेघमल्लहार.

0: उस्ताद बड़े गुलाम अली खां हांच्या गायनान निकतोच राग मेघ मल्हार आम्ही ऐकलो. शास्त्रीय संगीताची ही कार्यावळ इतल्यान सोपली. एफ एम रेनबो तुमचे आवडीचे हे प्रसारण तुम्ही ऐकतात. न्यूज ऑन एअर ह्या आमच्या ॲपावरवीं तशेंच 105.4 मेगाहर्ट्सांचेर तुमकां आमचो हो चॅनल आयकुपाक मेळटा. आयकत रावात एफ एम रेनबो सकाळ ते रातची 12:05 मेरेन. मोगाळकुप्यानो हाचे उपरांत बरोबर 7:10 तुमचेच खातीर आसा आमची कार्यावळ नमस्कार गोवा. प्रादेशीक खबरो आसतल्यो मजगतीं 7:25 तर 7:45 आयकुपाक रावात नमस्कार गोवा कार्यावळी अंतर्गत कार्यावळ कलात्मक गोंय. आयज कथा गायन ही वळेरी आयकुपाक मेळटली. आयकुपाक रावात हे वळेरेचो आयज 15 वांटो. सादर करतले डॉ साईश देशपांडे. एफ एम रेनबोच्या ह्या प्रसारणांत सकाळच्या 10:10 मराठी भावगीत आयकुपाक मेळटलें, तर ताचे उपरांत 12:10 सावन हिंदी फिल्मी गितां आसतली. कार्यावळ चित्ररंजन. एफ एम रेनबोचे प्रसारण तुम्ही ऐकतात. बरोबर 7:05 दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ल्यो इंग्लिशीतल्यो खबरो ऐकुपाक रावात.
1: द न्यूज रेड बाय अनुजा कुमार. The Indian Space Research Organization says it has successfully carried out 3 major tests of the Gaganyaan crew module systems. The first test pertained to ensuring an upright position.

0: जुलै 2026. सकाळची 7 वरां जावन 10 मिनटां आणि 35 सेकंद आमच्या स्टुडिओच्या घड्याळांत नव्या दिसाची ही सुरवात आम्ही करता. तुमचे खातीर आम्ही म्हणटा नमस्कार गोवा. सगळ्यांक देव बरो दीस दिवं. कार्यावळीची सुरवात करतनाच विचार किरण ऐकूया.
1: आर्य चाणक्य म्हणतात, एकदा मनशान आपल्या कामाक सुरवात केली की असफलतेचो भय मनात मात्तूय दवरूंक जायना आणि काम सोडूनय देऊपाक जायना. निष्ठेन काम करपी दर एकलो सदांच सुखी जाता.

श्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. कतराचे आदले अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी हांकां वयाच्या 74व्या वर्सा मरण आयले. तांच्या सन्मानार्थ भारतान आज एक दिसाचो राष्ट्रीय शोक जाहीर केला. परराष्ट्र मंत्रालयान काल दिल्ल्या म्हायती प्रमाण ह्या शोक दिसा निमित्त देशभरात जय नियमित

ईश्वराचें नांव हें काळजाची घटाय. आषाढ म्हयनो आयलो की संत परंपरा सांबाळपी वारकऱ्यांक ओढ लागता ती वारीची. लाखांनी वारकरी चलत पंढरपुरांत विठ्ठलाच्या दर्शनाक वतात. आषाढातली एकादस हो पंढरपुरांतलो व्हडलो उत्सव. आषाढ तशेंच कार्तिक एकादस पंढरपुरांत वारकऱ्यांचो पूर घेवन येता. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम हांच्या पालख्यांसयत अनेक संतांच्यो पालख्यो घेवन वारकरी पंढरीची वाट चलपाक लागतात. जात पात धर्म रंग असो कसलोच भेदभाव मानिनासतना विठ्ठलाचे भक्त चलतना एकाग्रतेची आणि समतेची मूल्यां सांबाळपी हो वारकरी संप्रदाय समाजाक आपलेपणाचो आणि भक्तीचो एक आदर्श दाखयता.

पंडित भीमसेन जोशी हांचो आवाज आमी आयकलो. संत सेना महाराज हांचो हो अभंग आशिल्लो राम फाटक हांचे संगीत. मोगाळकपेनो पंढरपुरांत चंद्रभागा न्हंयच्या तिरार एकठांय येवपी वारकऱ्यांक पांडुरंगाची भेट हो एकमेव ध्यास, कारण तो जावन आसा सर्वसामान्यांचो देव जंय कसलोच भेदभाव ना. गोंय सरकारचे वतीन कला आणि सांस्कृतिक संचलनालय 1,00,000 मेरेनचे अनुदान दिता दिंडी पथकांक. 40 ते 50 भाविकांचो एक गट अशे तरेन तांकां वळखपत्रां आणि भलायकेची सामग्री देऊन तांकां ह्या वारीक वचपाक एक प्रोत्साहन दिता.

0: अशा काय सात समजेर बाहेर काय एक काय कन्या काय आता
1: काणयां बरोबर इतर जी काही खबरी असतात त्यो म्हणल्यार गद्य काणी आणि गावन काणी झालीच आणि गुडुल्यां गायना गुडुल्यां गायना हा तरी खूप वडलो हे असा आणि कथा गायक ज्यांका बार्स असो शब्द वापरतात ते बार्स फक्त हांगा आदिवासी कुळमे लोकांच्यात मेळटात जे गुडुल्यां गायना करतात आणि त्या गुडुल्या गायनात मुख्यत लोकमहाभारत आणि ते अशा पद्धतीने जाता ते लोकमहाभारताचे गायन गाणारो एक प्रमुख असता आणि बाकीचे आणि दोग तीग जण ताका साथ दिवपी अशी ती गायनाची पद्धत असा. आता हातूंत कित जाता तो काही विचारता सांगता आणि बाकीचे ताका केवळ साथ दिता दिता काही वेळा ताचे उत्तरी जापही दिता आणि परत थंयच येवचें पडटा की खंयचोय लोककला प्रकार म्हणजे जीवन

0: आयकुपनो कलात्मक गोय हे वळेरीचो हो आशिल्लो आयचो वांटो.
1: कथा गायना
0: गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कलांविशीं, म्हळ्यारूच गोवन फोक एंड ट्रेडिशनल परफॉर्मिंग आर्ट्स हांचे विशीं अधिक म्हायती करून घेवपाक आयकूंक रावात फुडले सप्तकांत. हेच दिसा आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान ही कार्यावळ कलात्मक गोंय. आणि ह्या कलात्मक गोंयच्या भोंवडेर तुमचे वांगडा आसतलो हांव डॉक्टर साईश देशपांडे. नमस्कार.
1: गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ कलात्मक गोंय तुम्ही निकतीच आयकली. संशोधन, लेखन आनी प्रस्तुती डॉ साईश देशपांडे हांची आशिल्ली. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.

105.4 मेगाहर्ट्स तशेंच न्यूज ऑन एअर ह्या आमच्या एपा वरवीं तुमी आयकतात एफएम रेनबोचे प्रसारण. सकाळची 8 वरां जायत येतात. आयकूंक रावात दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान समाचार प्रभात.

एरिक ओजारियो आणि सांगा ती गायताले डॉक्टर प्रताप नायकांची ही रचना. मोगाळकुप्यानो ह्याच भक्तिगीता सांगाता सोपता कातारांची आयची ही वळरी हांगा 105.4 मेगाहर्ट्स तशेंच न्यूज ऑन एर ह्या आमच्या एपा वरवीं तुमी आयकतात FM रेनबोचें प्रसारण. सकाळची 8 वरां जावन 30 मिनटां जातात. आयकुया प्रायोजीत कार्यावळ. गुड मॉर्निंग लॉर्ड.

0: My friends, before Yvette and myself, Bonnie, sign off, we got to remind you that no matter where you are or what you do or what faith you come from, God loves you. And we at FaithWorks love you too. Remember, forbidden fruits creates many jams. Praise God.
1: निकतीच आम्ही ऐकली प्रायोजित कार्यावळ गुड मॉर्निंग लॉर्ड. वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान.

तू प्यार का सागर है, तेरे एक बुंद के प्यासे हम। बलराज सहानी आणि नूतन हांचेर चित्रित 1955 वर्साचो सीमा हो चित्रपट। आणि ह्या फिल्माक आणि ताच्या गीताक संगीत दिल्ले शंकर जयकिशन हाणी। सदाबहार मोव्या यादींच्या ह्या सफरींत कार्यावळींत सुरवेक आमी आयकले सीमा फिल्मातले हे गीत। कार्यावळ मुखार व्हरतना येऊया गुड्डी ह्या फिल्मा कडेन। आयकुया वाणी जयराम हांचो मुखेल स्वर।

दुख तो अपना साथी है. मोग बाळकप्यानो, आम्ही निकतोच ऐकलो मुकेश हांचो आवाज. तुम्ही ऐकतात फिल्मी गीता. सदाबहार गीतांनी निकतोच मुकेश हांचो आवाज आम्ही ऐक मोहम्मद रफी हांचो आवाज आम्ही ऐकलो. दोस्ती ह्या 1964 सालातल्या गीता खातीर. मजरूह सुलतानपुरी हांची गीत रचना आशिल्ली. लक्ष्मीकांत प्यारेलाल हांचे संगीत. आणि आता कार्यावळींत हाचे उपरांतचो हो आवाज असा मुकेश हांचो.

0: मुकेश हांचो आवाज आमी आयकलो निकतोच. शैलेंद्र हांच्या गीताक शंकर जयकिशन हांचे संगीत आशिल्लें. तिसरी कसम ह्या फिल्मांतलें हें गीत आशिल्लें. मोगाळ कुप्यानो तुमी आयकतात सदाबहार गीतांची ही मैफील. FM रेनबोच्या प्रसारणातल्यान आयकत रावात तुमच्या आवडीचो हो चॅनल. आयकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचे तिनूय चॅनल, म्हादय चॅनल, विविध भारतीची विज्ञापन वितरावणी सेवा आणि FM रेनबोचे प्रसारण. आकाशवाणी पणजी आता तुमकां आयकुपाक मेळटा आमच्या न्यूज ऑन एअर ह्या ॲपा वरवीं. घेऊया ल्हानसोच ब्रेक.
1: महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादय वाहिनीवर घरकुल.
0: परत एक फावट येवकार सगळ्या आमच्या ऐकुप्यांक. आम्ही सदाबहार गीतांनी ह्या उपरांत आवाज भेटयता किशोर कुमार हांचो दूर गगन की छाव मे ह्या फिल्मातले.

एफएम रेनबोच्या ह्या प्रसारणात निकतोच आम्ही ऐकलो किशोर कुमार हांचो आवाज दूर गगन की छाव मे ह्या फिल्मातल्या ह्या गीताक. मोगाळ कुप्यानो निकत्याच ह्या गीता सांगाता आम्ही मुखार वता आणि ह्या उपरांतचो हो आवाज आम्ही भेटयता पुष्पा पागधरे आणि सुषमा श्रेष्ठ हांचो. इतनी शक्ती हमे देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. ऐकूया ह्या उपरांतचे हे गीत.

कोरा मन दर्पण कहलाए। भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए। निकतीच आमी आयकली साहिर हांचे ही गीत रचना, काजल ह्या फिल्मा खातीर, रवी हांचे संगीत आशिल्ले आनी आशा भोसले हांचो आवाज। सदाबहार गीतांनी तुम्ही ऐकतात तुमच्या आवडीची पोन्नी अशी गीतां, गीत सुहाने गीत पुराने। ह्या उपरांचो हो आवाज असा लता मंगेशकर हांचो। हम दोनों ह्या फिल्मा खातीर साहिर हांच्या गीताक जयदेव हांचे संगीत।

0: हम दोनों ह्या फिल्मा खातीर आमी आयकलो लता मंगेशकर हांचो आवाज साहीर हांच्या गीताक जयदेव हांचे संगीत आशिल्ले. तुम्ही सांगात घेतला FM रेनबोचो
1: सप्तसूर. आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजे केंद्रात. सप्तसूर सप्तसूर.
2: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म वेव्स.
3: वेव्स
2: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
3: मुवीज, शोज, सिरियल्स, ऑडियो गेम्स, लाईव इव्हेंट्स आणि खूप किदें.
2: तर करात बेगोबेग डाउनलोड
3: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
2: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
3: वेव्स

आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा। तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात। आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा।

0: दो आंखे बारा हात ह्या फिल्मा खातीर निघतोच आमी आयकलो लता मंगेशकर हांचो आवाज. भरत व्यास हांची ही गीतरचना आशिल्ली, वसंत देसाई हांचें संगीत. आनी मोगाळकप्यानो इतल्यान सोंपता तुमची आमची ही भेट आयच्या सदाबहार गितांनी. बरोबर 10 वरां जावन 10 मिनटांचेर आयकुपाक रावात मराठी गीतां FM रेनबोतल्यान.
1: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 14555 नंबरार कॉल करात.
1: FM रेनबोचे प्रसारण तुम्ही ऐकतात. बरोबर 10 वरां जाऊन 5 मिनटांचेर आयकुपाक रावात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ल्यो इंग्लिशीतल्यो खबरो.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 14555 नंबरार कॉल करात.
1: कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को. तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक, तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज, फकत 105.4 MHz रेनबो सांज.
2: श्रोते हो नमस्कार. FM रेनबोच्या या प्रसारणातून मराठी गीतांच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत.

त्या भवतारक श्रीकृष्ण भेटीची तळमळ लागलेली ही विरहिणी. आपण ऐकत होता सुंदर असा हा अभंग. आणि आता जीवनाचा सार आपल्याला सांगतायत रवींद्र साठे, अनुराधा पौडवाल आणि इतर. जीवन त्यांना कळले हो, बाभ बोरकर यांची गीतरचना.

लता मंगेशकर यांचा स्वर आपण ऐकत होता. संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा अभंग होता आणि हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत. रसिक हो, मेघाचा घुणुघुणू असा सुंदर आवाज, त्याबरोबर वारा झुळझुळू वाहताना, अशा स्थितीत

जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. रवींद्र साठे, अनुराधा मराठे आणि इतरांच्या स्वरात बाभ बोरकर यांची गीतरचना आपण ऐकत होता. सलील कुलकर्णी यांचं संगीत होतं. रसिक हो, जीवन म्हणजेच नित्य नाविन्याची सुप्त अशी धार. ज्यांना कळले त्याने ते मस्त उपभोगले. जीवनासाठी ह्या स्फूर्तीदायक ओळी आपण ऐकत होता. आपण ऐकत आहात मराठी गीतांचा हा कार्यक्रम. आणि आता शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतलं हाती.

0: पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा स्वर आपण ऐकत होता. आनंद घन यांचं संगीत आणि शांता शेळके यांची गीतरचना. मराठा ती तुका मिळवावा या चित्रपटातील ही स्फूर्ती रचना होती. रसिक हो, आपण ऐकत आहात मराठी गीतांचा हा कार्यक्रम. कार्यक्रमात घेऊया अल्पशी विश्रांती.
1: तिन्ही सांजेला जसे दिवे लागण तशी कार्यक्रमातही वेगवेगळ्या विषयांचा समावेश. कला साहित्य संस्कृतीचा उद्घोष संध्याकाळी 7 वाजता तिन्ही सांजा महादई चॅनलवर. तिन्ही सांजा.

सुरेश वाडकर यांचा स्वर आपण ऐकत होता. संत एकनाथ महाराजांचा हा अभंग होता आणि श्रीधर फडके यांचं संगीत. श्रोते हो, गुरु हाच साक्षात परमात्मा आणि ईश्वराच्याही पलीकडचा आहे. जो शिष्य यावर विश्वास ठेवतो देव त्याच्या घरी स्वतः धावून येतो. रसिक हो, साधू संतांची थोर परंपरा लाभलेल्या आपल्या भारत देशात मार्गदर्शक हा आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे हेच या अभंगातून आपल्याला दिसून येतं. रसिक हो, आपण ऐकत आहात मराठी गीतांचा हा कार्यक्रम आणि कार्यक्रमात यानंतर संदीप खरे.

चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. संदीप खरे आणि शैलेश यांचा स्वर आपण ऐकत होता. रसिक हो, काही चुका, काही सुधारणा, काही आपल्या मनातलं असं करत आपण विणलेली ही जीवनाची वीण. जीवन म्हणजेच

रसिक हो बाभ बोरकर यांची गीतरचना आपण ऐकत होता. श्रीधर फडके यांचं संगीत आणि आशा भोसले यांचा स्वर. हरवलेला सूर आपण मागतो जीवनाकडे, आणि हा प्रश्न जीवना तू असा

श्रोते हो, वंदना विटणकरांची ही गीतरचना आपण ऐकत होता. अनुराधा पौडवाल यांचा स्वर होता. सकाळचे 10:50 झालेले आहेत आणि यानंतरचा हा स्वर सुमन कल्याणपूर यांचा आपल्याला सांगतोय मन करारे प्रसन्न.

श्रोते हो, आपण ऐकत होता सुमन कल्याणपूर यांचा स्वर. आणि आता कार्यक्रमात शेवटी अनुराधा पौडवाल. भले पुरे जे घडून गेले, विसरन जाऊ सारे क्षणभर, आणि जरा विसावू या वळणावर.

दोतोर भिकाजी घाणेकर हांची रचना तुम्ही ऐकली उषा मुनकर हांच्या स्वरांत. कोकणी सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता स्वप्नील बांदोडकर. संगीतकार यतीन तळावलीकर आणि गीतकार नंदन हेगडे देसाई.

0: पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातलं हे गीत तुम्ही ऐकलंय. 11:30 आतात.
1: हाव नयना आडारकार मजे साहित्यिक जिणेतल्या वाटचालीत मैलाचो फातेर थरिल्ल्या आकाशवाणी अनु 90 वर्सां जातात. आकाशवाणीन कितल्याशाच नवोदित साहित्यिकांक विचारांच्या मुक्त मळबांत उरपाक प्रोत्साहित केला आणि करीत असा. आकाशवाणीन म्हजे फाटी 48 वर्सांचे नाते. म्हाका घडोवपात आकाशवाणीचो व्हड वाटो असा. हाव म्हज्यो खोस बरी शुभेच्छा प्रकटायता.

सगळ्यांक परतून एकदा येवकार आमच्या कोंकणी सुगम संगीताच्या कार्यावळींत. हे गीत सादर करपी प्रताप आमोणकर. उतरा गजानन रायकर हांची.

बरोबर 12:29 मुखेल खबरो आसतल्यो. त्याच्या पहिली ऐकूया हे गीत लता मंगेशकर हांचो स्वर, शिवकुमार शर्मा आणि हरिप्रसाद चौरसिया हांचे संगीत.

चित्ररंजन फिल्मी गीतांचा हो प्रोग्राम 105.4 मेगाहर्ट्झच्या एफएम रेनबो सेवेतल्यान. आज तुम्ही ऐकतात 1990 दशकातली काय हिट अशी हिंदी फिल्मी गीता. त्याच माळेतले हे गीत असा जान तेरे नाम या फिल्मातले कुमार सानू आणि अलका याग्निक हांचा स्वर, संगीतकार नदीम श्रवण.

ऐकूया अनुराधा पौडवाल ह्यांचो आवाज, संगीतकार अरुण पौडवाल, राणी मलिक ह्यांची गीतरचना आणि फिल्म आजा सनम.

अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकरांचा हा स्वर तुम्ही ऐकला. एफ एम रेनबो सिमेंट फिल्मी गीतांचा प्रोग्राम चित्ररंजन.

लता मंगेशकर आणि उदित नारायण ह्यांच्या आवाजांत रवींद्र रावळ ह्यांची ही गीत रचना. संगीतकार असत राम लक्ष्मण. फिल्म अनमोल

चित्ररंजन फिल्मगीतांची ही कार्यवाही पुढे वर्ताना ऐकूया उत्तम सिंग आणि जगदीश खन्ना यांचे संगीत. सरदार अंजुमांची गीतरचना, पंकज उधास आणि अनुराधा पौडवाल यांचा आवाज आणि फिल्म गवाही.

फिल्म गिनांचो प्रोग्राम चित्ररंजन ऐकुबेनो. आयज 1990 दशकातली काय हिट फिल्मी गीतां तुम्ही ऐकली, आता ऐकूया ह्या कार्यावळीतले निमणे गीत. अनु मलिक हांचे संगीत, अलका याग्निक हांचो स्वर. हे गीत आसा नाजायज ह्या फिल्मातले, राहत इंदोरी हांचे. तुमकां याद करून दिता की बरोबर एक वरांचेर दिल्ली केंद्रा वयल्यान हिंदी खबरापत्र आसतलें, आनी ताच्या उपरांत आमचो कांतारांचो प्रोग्राम FM Rainbow 7.

0: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
1: कांतराची कार्यावळ FM रेनबो 7. आयकुया ज्युझे रॉड आणि कॅटी हाणी गायले गीत मागणे.

0: कामावयली दगदग, ट्रॅफिकीतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.
1: कांद्राच्या घरा वयत गीत नाच आतांचे गावपी कलाकार एच ब्रिटॉन आयकुबेनो बरोबर 1:30 आसतलो एक ब्रेक मुखेल खबरां खातीर.

समाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या समाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तसेच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वा मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारांफाटलो उद्देश असा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

0: मोग उतोर मोलादीक ह्या गीता वांगडा सप्ताक अंतरांचो प्रोग्राम तुम्ही आयकतात 105.4 मेगाहर्ट्झांचेर FM रेनबो.
1: हॅलो, हांव डॉक्टर संस्कृती रायकर. आकाशवाणीच्यो कार्यावळी आयकत आयकत हांव वाचीक अभिनय शिकला, हाजो म्हाका एज अन एक्टर म्हणून आतांय फायदो जाता. आकाशवाणी 90 वर्सां पुराय करता ही आमच्या खातीर अभिमानाची गजाल. आकाशवाणीक खूप खूप परबी. कॉंग्रॅच्युलेशन्स.
2: आकाशवाणी पणजीचो युट्यूब चॅनल FM रेनबो गोवा. तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात. आकाशवाणी पणजीचो युट्यूब चॅनल FM रेनबो गोवा.

2:15 होत आहेत. आपण ऐकत आहात 105.4 MHz FM रेनबो. FM रेनबो सेवेत भक्ती गीतांचा हा कार्यक्रम

श्रोते हो, भक्तिगीतांच्या कार्यक्रमात आता पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत अशोकजी परांजपे यांचं.

दोन वाजून बरोबर 17 मिनिटं झालेली आहेत. आपण ऐकत आहात FM रेनबो. भक्तिगीतांच्या या कार्यक्रमात संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा अभंग.

जयवंत पांढरकर यांचे शब्द, सुनील जोशी यांचं संगीत, आणि ऐकूया आवाज शाल्मली जोशी यांचा.

शालमली जोशी यांच्या आवाजातलं हे गीत आपण ऐकलं. श्रोते हो, भक्तिगीतांच्या कार्यक्रमात आता ही शेवटची रचना आपल्यासाठी आणि त्यानंतर 2:30 मुखिल खुबरो आणि साली येतोय घेऊन ज्युक बॉक्स 2:32.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्स 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्सा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावाखातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक

0: वाटेकारपणाक उमेद दिवप आनी शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाज सेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आनी दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो ह्या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलय 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदां आयकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेत स्थळार उपलब्ध आसात. संकेत स्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलय 2026.
1: हॅलो, हाय, नमस्कार. तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झचेर FM रेनबो चॅनल. वरां जाल्ली आसा बरोबर 5:33. FM रेनबो चॅनलाक तशेंच आकाशवाणी केंद्राच्या म्हादय चॅनलाक तुम्ही न्यूज ऑन ॲप वरसून ट्यून इन करू शकता. हांव आरजे कपिला तुमकां सगळ्यांक आयच्या सांजचे सभेत येवकार दिता. तुमच्या सांगाताक आसतले न्हू जाय मेरेन. आयच्या सांजेक घेवन आयला तरेकवार कार्यावळी. तर पयले सुवातेक ऐकुया आयज वितरपी कार्यावळींची वळेरी. 5:35 तुमकां आयकुपाक मेळटलें मराठी चित्रपट संगीत कार्यावळ. 6:05 तुमची आवडीची कार्यावळ म्हळ्यार रेनबो सांज. 7:10 आसतले बॉलिवूड संगीत सफर. 8:00 तुमची आवडीची कार्यावळ परत एक फावट कातारांची कार्यावळ. 8:30 सदाबहार. ऐकवेनो 9:15 आमची पश्चिमी संगीताच्यो कार्यावळी सुरू जातात. पयले सुवातेक आयकुपाक रावात येस्टरडे वन्स मोर. 10:05 आसतले आरजेस चॉईस. 11:10 जॅझ टायम ही आसतली आमची निमणी कार्यावळ. तर ऐकवेनो ही आशिल्ली आयज वितरपी कार्यावळींची वळेरी. कांय खिणांत मेळूया मराठी चित्रपट संगीताच्या कार्यावळींत.
2: आपल्या जडणघडणीत आकाशवाणीची भूमिका असते फार महत्वाची. आकाशवाणी करते आपल्यावर चांगले संस्कार. आकाशवाणीबद्दल
3: गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यक्त करतायत आपले विचार.
4: मी लहानपणापासून आकाशवाणी ऐकतो, आजही ऐकतोय. आपणही सर्वांनी ऐकावी ही विनंती.
1: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्झवर FM रेनबो चॅनल. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अभिनयाचा निळखंठ आणि लोककलेचा अस्सल सुवर्णकण, पडद्यावर खलनायक साकारूनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकनेते आदरणीय निळू फुले यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा. तर ऐकूया निळू फुले यांच्या चित्रपटातलं हे सुंदर गीत.

0: श्रोतेहो, निळू फुले यांच्या चित्रपटातलं हे सुंदर गीत आम्ही ऐकलं. पिंजरा या चित्रपटातलं हे गीत होतं.
1: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
2: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
3: 2 ते 2:30 या वेळेत
4: हा छंद जीवाला लावी पिसे.
1: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भावतरंग. सदाबहार नाट्य संगीत.
2: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
3: FM रेनबो,
2: संगीताची सप्तरंगी दुनिया.

श्रोते हो, नीलकंठ मास्टर ह्या चित्रपटातलं हे गीत होतं श्रेया घोषाल यांच्या स्वरात. गजेंद्र अहिरे यांचे बोल, अजय अतुल यांचे संगीत.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात बंध प्रेमाचे या चित्रपटातले गीत शंकर महादेवन आणि प्रीती कामत यांच्या स्वरात. प्रवीण दवणे यांचे बोल आहेत, अजय अतुल यांचे संगीत.

श्रोतेहो, आपल्या साथीने वेळ कसा गेला समजलंच नाही. मराठी चित्रपट संगीताचा प्रवास आज इथेच थांबवते. आपण पुन्हा भेटू तोवर आपली आरजे कपिला घेत आहे आपला निरोप. 5:58 ऐकायला विसरू नका कोकणी ठळक बातम्या आणि 6 वाजता हिंदी बातम्या.

नमस्कार, यो आसात काय मुखेल खबरो। भारत टॅक्स 2026 हो भारताचो सगळ्यात व्हडलो संवसारीक टॅक्सटायल इव्हेंट फाल्यां नवी दिल्लीच्या भारत मंडपमांत सुरू जातलो। नागरिकत्व थारावपा

0: हे कोंकणी गीत तुम्ही ऐकले निहिरा जोशी हांच्या आवाजान.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या युट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.
0: ऐकबेनो तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झचेर FM रेनबो चॅनल वर झाल्या असा बरोबर 10:10 आमची कार्यावळ चालू असा रेनबो सांज. रेनबो सांज कार्यावळीत मुखार ऐकूया आशा भोसले हांचो आवाज.

सिंगच्या धा ह्या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले अरिजित सिंग आणि शिल्पा राव हांच्या आवाजान. प्रीतम हांचे हे संगीत आशिल्ले. अभिताभ भट्टाचार्य हांचे हे बोल.

ऐकबेनो रेनबो सांज कार्यवेळी तुम्ही निघताय ऐकले डॉक्टर शकुंतला अभर्णी यांचे आवाजान हे कोकणी गीत, डॉक्टर मनोहर राय सरदेसाय यांचे बोल आशिले हे आशिले एक भक्ती गीत आणि डॉक्टर शकुंतला अभर्णी यांचेच हे संगीत आशिले. ऐकबेनो गान सरस्वती केसरबाई केरकर आणि हांणी जयपूर अत्रोली घराण्याचे संगीताचो वारसो मुखार वेलो, तोच मुखावेल्या पिळगेन तितल्याच ताकतीन सांभाळो. 13 जुलयच्या भांगराळ्या संधेक आमी सुरांची कडी जोडटात. जयपूर अत्रोली ग्वालियर आणि किराणा घराण्याची दिक्षा घेतिल्ल्या नामनेच्या शास्त्रीय गायिका विदुषी जयश्री पाटणेकर हांच्या वांगडा आकाशवाणीन तांकां एलिट ए ग्रेड कलाकार म्हणून मानाचे स्थान दिला. देखून तांची गीता ऑल इंडिया रेडिओ राष्ट्रीय कार्यावळींनी सदांच गाजता. ऐकबेनो या खिणा

0: ऐकबेनो, तुम्ही ऐकले मासूम फिल्मातले हे गीत आरती मुखर्जी हांच्या आवाजान, आर डी बर्मन हांचे हे संगीत आशिल्ले, गुलजार हांचे बोल. ऐकबेनो, तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झाचेर एफ एम रेनबो चॅनल. वरां जाल्यात बरोबर 6:29 रेनबो सायन्स कार्यावळीत घेवया एक ल्हान विसव, आणि विसवान तुम्ही ऐकुपाक रावात कोकणी राष्ट्रीय खबरो.
1: सशक्त आणि निरोगी जीण आपणावपाक
2: आपणायात योग.
1: योग
2: भारताची प्राचीन देणगी. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी. आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या युट्यूब चॅनलाचेर एफ एम रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात एफ एम रेनबो गोवा.
0: ऐकवेनो, काय खेळणार ऐकूपाक रावात कोकणी राष्ट्रीय खबरो.
3: आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी प्राप्ती गावकर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. भारत आणि जपान हांणी आयज मुक्त, उक्त्या आणि नेमांचेर आदारिल्ल्या इंडो पॅसिफीक प्रदेशाक चालना दिवपाच्या वचनबद्धतायेचो पुनरुच्चार केलो. जपानातल्या टोकियो हांगा जाल्ल्या 8व्या संरक्षण धोरण संवादा वेळार दोनूय देशांनी विद्यमान प्रादेशिक आणि संवसारीक सुरक्षा वातावरणाचेर विस्तारात चर्चा केली. या बसकेत भारत जपानाची खाशेली रणनीती आणि संवसारीक भागीदारीचो वाढत आशिल्लो वेग दोनूय वटांनी परतून स्पष्ट झाला. भारत टॅक्स 2024 हो भारताचो सगळ्यात व्हडलो संवसारीक टॅक्सटायल इव्हेंट फाल्यां नवी दिल्लीच्या भारत मंडपमात सुरू जातलो. ह्या 4 दिसांच्या कार्यावळींत टॅक्सटायल, फॅशन, टिकाऊपण, तंत्रज्ञान, नवोन्मेष, गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय वेपारांत भारताचे वाढत वचपी संवसारीक फुडारपण दाखयतले. अमेरिका, युनायटेड किंगडम, जपान, पोर्तुगाल, स्पेन, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका आणि नेपाळ ह्या 14 देशांतले आंतरराष्ट्रीय प्रदर्शक ह्या कार्यावळींत वांटो घेवचे आसा. भारत टॅक्स ट्रेड फेडरेशनाचे अध्यक्ष नरेन गोयका नवी दिल्लीत पत्रकार परिषदेक संबोधित करताना म्हणतात,
4: पहले दो एडिशन्स की जो सक्सेस हुई है से बहुत ज्यादा आत्मविश्वास से आए हैं और वो आत्मविश्वास आपको मिला कहां से? हमारे एग्जीबिटर्स से, हमारे जो इंडस्ट्री मेंबर्स हैं वो और ज्यादा उत्साह से आए. यहाँ पे गुड 65-70% आर रिपीटर्स. तो आप समझ सकते हैं भारत टेक्स का कितना बड़ा योगदान है टेक्सटाइल इंडस्ट्री.
3: हे कार्यावळीत उत्पादक, निर्यातदार, संसारीक खरेदीदार, गुंतवणूकदार, धोरण निर्माते, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी मंडळ, कारागीर, स्टार्टअप आणि तंत्रज्ञान पुरवणदार एकठांय येतले. नागरिकत्व थारावपाची वा मनशाक विदेशी घोषित करपाची प्रक्रिया निपक्ष असपाक जाय आणि न्यायालयीन तत्वां कायम दवरपाक जाय असो निर्णय सर्वोच्च न्यायालयान आयज दिलो. आसामातल्या विदेशी न्यायाधिकरणांनी विदेशी घोषित केल्ल्या 27 लोकांच्या याचिकेचेर सुनावणी करतना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता हांच्या खंडपीठान गुवाहाटी उच्च न्यायालय आणि न्यायाधिकरणाचे आदेश रद्द केले. न्यायालयान नव्यान सुनावणी करपाचो आदेश दिला आणि खटल्याचो निर्णय जाय मेरेन याचिकाकर्त्यांचेर कसलीच जबरदस्तीची कारवाय करची न्हय असो आदेश दिला. एका महिन्याच्या भितर 4 नव्या पिळगेच्या देशी नौदलाच्या मनशांक भारतीय नौदलांत प्रवेश दिल्ल्यान देशाची दर्यावेली संरक्षण क्षमताय खूब घटमूट जाल्या अशें सरकारान सांगला. हालींचो आस्पाव म्हळ्यार आयएनएस महेंद्रगिरी, 6व्या देशी बनावटीचे निलगिरी श्रेणीचे स्टिल्थ फ्रिगेट जे ह्या महिन्याच्या 11 तारखेक भारतीय नौदलांत सामील जाले. हाचे आदीं फाटल्या महिन्याच्या 21 तारखेक नौदलान स्वदेशी बनावटीचे आणि बांदिल्ले

0: त्यातली तीन प्लॅटफॉर्माचे आयएनएस दुनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रे हांचो आस्पाव केल्लो. खेळ लॉर्डसांत इंग्लंडा आड पयलेच खेपे कसोटी मॅचींत भारतीय बायलां पंगडान 270 धांवड्यांनी जैत मेळयले. बायलांच्या कसोटी सर्तींत भारताचो हो पयलोच जैत. हे जैत भारतीय बायलांच्या क्रिकेटाच्या इतिहासातलो एक मैलाचो फातर थारता. फिफा विश्वचषकाच्यो उपांत्य सर्ती निश्चित जाल्यात. पयल्या उपांत फेरयेंत फ्रांस बुधवारा स्पेना आड खेळटलो. ही मॅच भारतीय वेळाप्रमाण दनपारा 2:30 सुरू जातली. दुसरी उपांत्य सर्त इंग्लंड आणि अर्जेंटिना हांचे मदीं बिरेस्तारा 12:30 जातली. फिफा विश्वचषकाची निमणी सर्त 20 जुलयाक न्यूयॉर्कातल्या न्यू जर्सी स्टेडियमांत जातली. हवामान. भारतीय हवामान खात्यान आयज आसाम, मेघालय, बिहार आणि पश्चिम बंगालातल्या गंगेच्या वाठारात व्हड प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तावून ऑरेंज अलर्ट जारी केला. फुडल्या 2-3 दिसांनी अरुणाचल प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, ओडिशा, सिक्कीम आणि उत्तराखंडातही व्हड प्रमाणात पाऊस पडटलो असो भारतीय हवामान खात्याचो अदमास असा. मजगती दर्यादेगेवेल्या आंध्र प्रदेशाच्या वेगवेगळ्या सुवातींनी उष्णताय पातळपाची शक्यताय असा. जाल्यार ओडिशा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कारायकलात फाल्यां मेरेन उष्ण आणि दमट हवामान असतले असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्या फुडल्या राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40. नमस्कार.
1: बरे भलायकी खातीर,
2: आत्मीक शांती खातीर
1: आपणायात योग.
2: योग जाचो उगम जाता भारतान
1: आणि प्रवाह पावता
2: पुराय जगान.
3: आयक बेनो, तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झचेर FM रेनबो चॅनल. वरां जाल्यात बरोबर 6:35 रेनबो सांज कार्यावळी. तुमकां सगळ्यांक मायमोगाचो योगार. कार्यावळ मुखार उरया ह्या मराठी गीता वांगडा.

0: ऐकवेनो नटरंग फिल्मातले हे गीत तुम्ही ऐकले अजय गोगावले हांच्या आवाजान. अजय अतुल हांचे हे संगीत आशिले. बोल आशिले गुरु ठाकूर हांचे.
1: नमस्कार, हांव रघुनाथ साकोर्डेकर, एक नाट्य कलाकार. आकाशवाणीक ह्या वर्सा 90 वर्सां पुराय जाता. ह्या खातीर आकाशवाणीक मना काळजा सावन खूब खूब परबी. खरं म्हळ्यार आकाशवाणी ऐकत ऐकत हांव ल्हानाचो व्हड जालो. आदी युववाणी कार्यक्रम ते आतां नभोनाट्या मेरेन हांव आकाशवाणी कडेन संबंदीत आसा. म्हजे कलात्मक व्यक्तिमत्व घडोवपांत आकाशवाणीचो हात आसा. आकाशवाणीक खूब खूब परबी.

0: अगबेनो हॅगी तुम्ही ऐकले कुमार सानू आणि संजीवनी ह्यांच्या आवाजान. अनु मलिक हांचे संगीत आशिल्ले, बोल आशिल्ले राहत इंदौरी हांचे. ऐकुपेनो सुरांच्या दुनियातल्यान आतां आमी सिनेमाच्या संवसारात या. 13 जुलय हो गान सरस्वती केसरबाय आनी जयश्री पाटणेकर हांचो जल्मदीस, तसोच 13 जुलय भारताचे नामनेचे सिनेमॅटोग्राफर के के महाजन म्हळ्यार कल्याण कृष्ण महाजन हांचे स्मृतीदीस. सुरांचो रेनबो जसो मनाक भावता तसोच कॅमेराच्या लेन्सांतल्यान रंगाचे सुंदर सिनेमा उभे करपी हे जादूगर. के के महाजन न्यू वेवचे पयले मानकारी. तांकां तब्बल 4 फावटी राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मेळ्ळा. 1980च्या दशकांत रमेश सिप्पी हांची इतिहासीक कार्यावळ आयिल्ली, जिचें नांव आसा बुनियाद. तांच्यांनी स्वता त्या कार्यावळीक कॅमेरा सांबाळ्ळो. ताचे वांगडा बॉलिवूडांची क्लासीक फिल्म्स तांच्यांनी शूट केली, जशें की रजनीगंधा, चिच्चोर अशी जायते फिल्मांनी तांच्यांनी आपली कला दाखयल्ली आसा.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुवीज, शोज, सिरियल्स, ऑडियो गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान. वेव्स
0: ऐकवेनो. आता ऐकूया लता मंगेशकरांच्या आवाजान हे गीत रजनीगंधा.

0: बहिणीनो रजनीगंधा या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले लता मंगेशकर ह्यांच्या आवाजान, सलील चौधरी ह्यांचे संगीत आशिल्ले. ऐके बहिणो, आमच्या सगळ्या नॉस्टेल्जियाक एका नव्या रुपान प्रसार भारतीन आमच्या हातान दिला, ते म्हळ्यार OTT स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म लॉन्च करून, जाचें नांव आसा वेव्ज ॲप. हो ॲप म्हळ्यार भारताच्या मनोरंजनाची एक नवी लहर. आनी गॅस वॉट, हातून तुमकां पुराय बुनयाद कार्यावळ, एक दीन अचानक अशीं फिल्मां, तुमची आवडीची कार्यावळी HD क्वॉलिटीन आसा. ताचे वांगडा नवी फिल्मां लेगीत तुमकां पळोवपाक मेळटा. तर तुमी वेव्ज ॲप तुमच्या प्ले स्टोरार वचून मुजरत डावनलोड करा.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म वेव्ज.
2: वेव्ज
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्ज अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ॲपल iOS वेल्यान.
1: वेव्ज तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्ज

ऐकवेनो ताल फिल्मातले हे गीत तुम्ही ऐकले अनुराधा श्रीराम हांच्या आवाजान या रेहमान हांचे संगीत आशिले. ऐकवेनो काय खिनात ऐकुपाक रावात कोकणी मुखेल खबरो.

नमस्कार, हांव अक्षता आनी ह्यो आसात कांय मुखेल खबरो. गोंयचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हांणी बांबोळे सरकारी शाळेक भेट दिवन एक पेड माके नाम ह्या मोहिमेखाला वृक्षारोपण केलें. मुखेलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाला आयज उंचेल्या पांवण्यावेल्या आर्थिक

परिस्थितीचो नियाळ घेवपी बसका जाली. बसकेन 2025-26 वर्सा खातीर आनी चालू वित्तीय वर्साच्या पहिल्या 3 महिन्यां खातीर राज्याच्या आर्थिक कामगिरीचो नियाळ घेतलो. वेगवेगळ्या वाठारांतल्या उदरगतीच्या कामांक लागपी वाढीव निधी दिवचो, जिल्हो पंचायतीच्या वांगड्यांचे हक्क वाढवचे अशी मागणी आयज उत्तर गोय जिल्हो पंचायत वांगड्यांच्या बसकेन जाली. विद्यादान स्कॉलरशीप प्रोग्राम 2026 ह्या येवजणेचो गोयच्या विद्यार्थ्यांनी लाव घेवचो अशें गोय माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शिक्षण मंडळान मागला. गोय सरकाराच्या पुराभिलेखन संचालनालयान 15 जुलै 2026 पणजेतल्या मॅगझीन पॅलेसीन आषाढस्य प्रथम दिवसे ह्या खासा कार्यावळीचे आयोजन केला. शिक्षा विजन दिवचल तशेच दिवचलचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये हांच्या फुडारपणाखाला आयज दिवचल मतदारसंघातल्या गुणवंत विद्यार्थ्यांचो भौमान सुवाळो झालो. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 खातीर ऑनलाईन अर्ज करपाची तारीख आता 17 जुलै मेरेन वाढयल्या. जाल्यार बायलांच्या क्रिकेटान हरमनप्रीत कौर हांच्या फुडारपणाखाला आयज लॉर्डसान जाल्ले कसोटी क्रिकेट सर्तीन भारतीय पंगडान इंग्लंडा आड जैत मेळयले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

ऐकबेनो चमेली की शादी या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले अनवर आणि सांगा त्यांच्या आवाजान कल्याणजी आनंदजी हांचे संगीत आशिले अंजान आणि प्रकाश मेहरा हांचे बोल.

अगबेनो खलीफा फिल्मातले हे गीत तुम्ही ऐकता किशोर कुमार आणि आशा भोसले ह्यांच्या आवाजान, आर डी बर्मन ह्यांचे संगीत असा, गुलशन बावरा ह्यांचे बोल. अगबेनो या गीता उपरांत बरोबर 7:20 मिनिटांचेर ऐकूपाक रावात कोकणी प्रादेशिक खबरो.

0: चल रहा है
1: अभी समा नहीं है
0: रंग बदल रहा है।
2: नमस्कार, आकाशवाणी पणजी, हाँ अक्षता छत्रे तुमका प्रादेशिक खबरो दिता। मुखेल खबरो, राष्ट्रीय वैजकी आयोगान गोय वैजकी महाविद्यालयान MBBSचे 50 जागे वाडोवपाक मान्यताय दिल्या। मुखेलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाला आयज उंचेला पावण्यावयल्या आर्थिक परिस्थितीचो नियाळ घेवपी बसका जाली। बसकेन 2025-26 वर्सा खातीर आनी चालू वित्तीय वर्साच्या पहिल्या 3 म्हयन्यां खातीर राज्याच्या आर्थिक कामगिरीचो नियाळ घेतलो। वेगवेगळ्या वाठारांतल्या उदरगतीच्या कामांक लागपी वाढीव निधी दिवचो, जिल्हा पंचायतीच्या वांगड्यांचे हक्क वाढवचे अशी मागणी आयज उत्तर गोय जिल्हा पंचायत वांगड्यांच्या बसकेन झाली। विद्यादान स्कॉलरशीप प्रोग्राम 2026 या येवजणेचो गोयच्या विद्यार्थ्यांनी लाव घेवचो अशें गोय माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शिक्षण मंडळान मागला। गोय सरकाराच्या पुराभिलेख संचालनालयान 15 जुलै 2026 पणजेतल्या मॅकिनेज पॅलेसीन आषाढस्य प्रथम दिवसे ह्या खासा कार्यावळीचे आयोजन केला। आता पुराय खबरो, राष्ट्रीय वैजकी आयोगान गोय वैजकी महाविद्यालयान 50 MBBSचे जागे वाढोवपाक मान्यताय दिला। हाका लागून 2026-27 शिक्षणीक वर्सा सावन सुरू जावपी वट्ट प्रवेश क्षमता 200 वल्ल्यान 250 मेरेन वाडटली। हो म्हत्वाचो विस्तार वैजकी शिक्षण घेवपी इच्छूक विद्यार्थ्यांक, खासा करून गोंयच्या तरणाट्यांक अधिक संद दितलो। ताचे बरोबर राज्याची वैजकी शिक्षण वेवस्था आनी भलायकी सेवा घटमूट जातली अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सोशल मिडिया पोस्टावरवीं दिला। चालू वित्तीय वर्साच्या पहिल्या 3 म्हयन्यांत गोंयान उक्त्या बाजारांतल्यान रिणाचो आधार घेतलो ना, हाचे वल्ल्यान आर्थिक वेवस्थापन आनी वित्तीय एकवट दिसून येता असो दावो मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केला। मुखेलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाला सोमारा उंचेल्या पावण्यावयल्या आर्थिक परिस्थितीचो नियाळ घेवपी बसका जाली। ह्या वेळार राज्याचे मुखेल सचीव, आर्थिक खात्याचे सचीव आनी वेगवेगळ्या खात्याचे मुखेली हाजीर आशिल्ले। ह्या बसकेन 2025-26 वर्सा खातीर आनी चालू वित्तीय वर्साच्या पहिल्या 3 म्हयन्यां खातीर राज्याच्या आर्थिक कामगिरीचो नियाळ घेतलो। नाबार्डातल्यान रिणां, केंद्रीय प्रायोजित येवजणो चालीक लावप आनी नव्यान सुरू केल्ल्यो केंद्रीय येवजणो, गोंय राज्य CSRचे कार्यपद्दतीचो नियाळ ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी घेतलो। प्राधिकरण हवामाना खातीर निधी वरवीं वेगवेगळे प्रकल्प आनी मुखेल मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांची प्रगती, आंतरविभागीय समन्वय घटमूट करपाक, चालू आशिल्ल्या प्रकल्प आनी येवजणांचो नेमान नियाळ घेवपाक, भौशीक सेवा ऑनलायन वितरणाची कार्यक्षमताय वाढोवपाक अधिकाऱ्यांक निर्देश दिला अशी माहिती मुखेलमंत्री सावंत हांणी दिली। तशेंच मुखेल मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांची अंमलबजावणी वेगान करप आनी राज्यभरातल्या केंद्रीय प्रायोजित येवजणांची अंमलबजावणी सुदारप हाचेरय पुरावलोकन बसकेन भर दिल्याचे तांणी म्हळा। जिल्हा पंचायत वांगड्यांक दिता त्या मानधनांत सरकारान वाढ करची, तशेंच वेगवेगळ्या वाठारांतल्या उदरगतीच्या कामांक लागपी वाढीव निधी दिवचो,

0: जिल्हा पंचायतीच्या वांगड्यांचे हक्क वाढवचे अशी मागणी आज उत्तर गोय जिल्हा पंचायत वांगड्यांच्या बसकेन झाली. राज्यात वेगवेगळ्या तरेची उदरगतीची जावं हेर तरेची सरकारी येवजणेविषयी शिबिरां आयोजित करची मागणी झाल्या अशी माहिती उत्तर गोय जिल्हा पंचायत वांगडी सिद्धेश नायक हांणी दिली. फाटल्या साबार वर्सा सावन जिल्हा पंचायत वांगड्यांकडल्यान ह्यो मागण्यो जायत आसा. सरकारान उदरगतीच्या कामांखातीर वाढीव निधी दिला पूण आनिकूय निधीची गरज पडटा अशें सिद्धेश नायक हांणी म्हळां. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत ह्यो मागण्यो पुराय करतले असो विस्वास तांणी हे वेळार उक्तयलो. सरोजिनी दामोदर फाउंडेशन संस्थेच्या पालवान चालू आशिल्ल्या विद्यादन स्कॉलरशीप प्रोग्राम 2024 ह्या येवजणेचो गोंयच्या विद्यार्थ्यांनी लाव घेवचो अशें गोंय माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शिक्षण मंडळान मागलां. 2026 ह्या वर्सा एसएससी परिक्षा पास जाल्ल्या गरीब आनी हुशार विद्यार्थ्यांक फुडल्या शिक्षणा खातीर आधार मेळचो हो ह्या स्कॉलरशिपीचो उद्देश आसा. ह्या स्कॉलरशिपी खातीर पात्र ठरपाक एसएससी परिक्षेन विद्यार्थ्यांक 75% वा 7 सीजीपीए वा त्या परस चड गूण मेळिल्ले आसपाक जाय आनी दिव्यांग विद्यार्थ्यां खातीर 60% वा 6 सीजीपीए गूण मेळप गरजेचें आसा. तशेंच विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचें वर्सुकी उत्पन्न 4,00,000 रुपया परस उणें आसप गरजेचें आसतलें. स्कॉलरशिपेक अर्ज करपा खातीर उत्पन्नाचो दाखलो, 10वीचें मार्कशीट, पासपोर्ट आकाराचो फोटो, दिव्यांग विद्यार्थ्यां खातीर प्रमाणपत्र आनी विद्यार्थ्यांच्या स्वताच्या नांवार आशिल्लो ईमेल आयडी हे कांय महत्वाचे दाखले थारतले. पात्र विद्यार्थ्यांनी 15 जुलै 2024 वा ते पयली www.vidyadhan.org या संकेतस्थळार वचून वा SDF विद्या ह्या मोबायल ऍप्लिकेशनावरवीं ऑनलायन पद्दतीन अर्ज करचो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: गोंय सरकाराच्या पुराभिलेख संचालनालयान 15 जुलै 2024 पणजीतल्या मॅकिनेज पॅलेसीन आषाढस्य प्रथम दिवसे ह्या खासा कार्यावळीचे आयोजन केला. ह्या दिसा गोंयातल्या संस्कृत हस्तलिखितांचेर एक विशेष प्रदर्शन आसतले. गोंयातल्या संस्कृताचो इतिहास ह्या विशयाचेर एक दिवसीय चर्चासत्र लेगीत जातले. सकाळी 9 वरांचेर ही कार्यावळ सुरू जातली. ह्या चर्चासत्रांत 4 मुखेली सत्रां जातली. सकाळी 9:30 ते 10:30 भितर जावपी पहिल्या सत्रांत इतिहासाच्या वेगवेगळ्या काळखंडातलो गोंयातलो संस्कृताचो इतिहास ह्या विशयाचेर वस्तू संग्रहालयान संचालनालयाचे माजी संचालक लक्ष्मण पित्रे मार्गदर्शन करतले. उपरांत सकाळी 10:45 ते 11:45 वरां भितर जावपी दुसऱ्या सत्रांत लिपिल्ले पुराभिलेख गोंयातल्या संस्कृत हस्तलिखितांचो सोद ह्या विशयाचेर इंडियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लिगल एज्युकेशन अँड रिसर्च इतिहासाच्यो सहाय्यक प्राध्यापिका डॉ अदिती शुक्ला उलोवप करतल्यो. सकाळी 11:45 ते 12:15 ह्या वेळार पुराभिलेख संचालनालयाच्या पुस्तकाचे प्रकाशन महेश कापडी आणि महेश कापडी हांचो सत्कार जातलो. दनपारा 2:15 ते 3:15 वरां भितर जावपी तिसऱ्या सत्रांत स्क्रिप्ट आणि सिस्टम जोडप, IKS एकत्रीकरण आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगा खातीर आयुर्वेदीक संस्कृताचे कोंकणीन आणकार ह्या विशयाचेर गोवा कॉलेज ऑफ नॅचरोपॅथी अँड योगीक सायन्सच्या सहाय्यक प्राध्यापिका वैद्य अदिती बुडकुले मार्गदर्शन करतल्यो. निमण्या चौथ्या सत्रांत म्हळ्यार दनपारा 3:15 ते 4:15 वरां भितर गोंयांत आयुर्वेदा संबंदीत उपलब्ध आशिल्ली हस्तलिखितां ह्या विशयाचेर गोवा काउन्सील ऑफ आयुर्वेदीचे अध्यक्ष आनी गोवा कॉलेज ऑफ नॅचरोपॅथीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा भागवत उलोवप करतल्यो. दनपारा 4:15 कार्यावळीची सांगता जातली. ह्या चर्चासत्रांत वांटो घेवपाक आस्तिकता आशिल्ल्या निमंत्रण पत्रकाचेर दिल्लो QR कोड स्कॅन करून नोंदणी करची अशें आवाहन संचालनालयान केलां. शिक्षा विजन दिवचल तशेंच दिवचलचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये हांच्या फुडारपणाखाला दिवचल मतदारसंघातल्या गुणवंत विद्यार्थ्यांचो भोवमान सुवाळो जालो. नारायण जाटये सभागृहांत जाल्ल्या ह्या सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हूण गोवा विधानसभेचे सभापती दोतर गणेश गांवकर हाजीर आशिल्ले. तांच्या सांगतान मानेची सोयरी

0: म्हणून प्राध्यापिका स्नेहा म्हांबरे, दिवचल मतदारसंघाचे आमदार दोतर चंद्रकांत शेटे हे हाजीर आशिल्ले. मानेस्तांच्या हस्तुकी 10वी 12वी पदवी आणि पदव्युत्तर परिक्षेत बरी कामगिरी केल्या गुणवंत विद्यार्थ्यांचो भौमान झाला. ह्या वेळार उलोप करताना सभापती गणेश गावकर हांणी सांगले की विद्यार्थ्यांनी आपले सर्वांगीण उदरगती खातीर सदांच यत्न करपाक जाय. भुरग्यांक उर्बा दिवपा खातीर अशा गौरव सुवाळ्यांचे आयोजन करपी दोतर चंद्रकांत शेटये हांकां परबी दिवप गरजेचे आसा अशें तांणी म्हळें. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 खातीर ऑनलायन अर्ज करपाची तारीख आतां 17 जुलय मेरेन वाडयल्या. आदी ही तारीख 10 जुलय अशी आशिल्ली. भारत सरकाराच्या शिक्षण मंत्रालयान जारी केल्ल्या परिपत्रका प्रमाण ज्या पात्र शिक्षकांनी अजून मेरेन नोंदणी करूंक नात ते आतां 17 जुलय 2024 मेरेन राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराच्या पोर्टलाचेर वचून आपली नाव नोंदणी करू शकतले. ताचे प्रमाण ज्या शिक्षकांनी आपली नोंदणी केल्या पूण पुराय अर्ज सबमिट करूंक ना तांकां आपलो निमणो अर्ज सादर करपाक 20 जुलय 2024 मेरेन वेळ दिला आनी तो मेरेन हे पोर्टल उक्ते उरतले. हे उपरांत 21 जुलय ते 26 जुलय 2024 ह्या काळांत जिल्लो पावण्याचेर अर्जाची छन्नी करून निवड केल्ली नांवां राज्य समिती कडेन धाडटले. राज्य निवड समिती 27 जुलय ते 5 ऑगस्ट 2024 ह्या काळांत ही नांवां राष्ट्रीय ज्युरी कडेन फुडें धाडटली. उपरांत 10 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2024 ह्या काळांत राष्ट्रीय ज्युरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगा वरवीं मुलाखत आनी निवड प्रक्रिया करतले आनी 4 आनी 5 सप्टेंबर 2024 ह्या दिसा पुरस्कारांचे वितरण जातले. भारतीय हवामान खात्यान दिल्ले माहिती प्रमाण फाटल्या 24 वरांनी गोंयांतल्या कांय सुवातींनी सामको कमी प्रमाणांत पावस पडला. तशेंच हवामान खात्याच्या माहिती प्रमाण पणजे चडांत चड तापमान 33.3 डिग्री सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 27.4 डिग्री सेल्सियस असल्याचें नोंद जालां. हे वांगडाच मडगांवां चडांत चड तापमान 32.8 जाल्यार उण्यांत उणें तापमान 27.6 डिग्री सेल्सियस असल्याची नोंद जाल्या. बायलांच्या क्रिकेटांत हरमनप्रीत कौर हांच्या फुडारपणाखाला आयज लॉर्ड्सांत जाल्ले कसोटी मॅचीन यजमान इंग्लंडा आड भारतीय पंगडान ऐतिहासीक जैत मेळयलें. लॉर्ड्सांत खेळिल्ले हे बायलांच्या कसोटी मॅचीन भारतान इंग्लंडाक 270 धावड्यांनी हारयलो. आतां खबरो सोपोवपाच्या पयलीं परतून एक फावट मुखेल खबरो. राष्ट्रीय वैजकी आयोगान गोंय वैजकी महाविद्यालयान MBBSचे 50 जागे वाडोवपाक मान्यताय दिल्या. मुखेलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाला आयज उंचेल्या पावण्यावयल्या आर्थिक परिस्थितीचो नियाळ घेवपी बसका जाली. बसकेन 2025-26 वर्सा खातीर आनी चालू वित्तीय वर्साच्या पहिल्या 3 महिन्यां खातीर राज्याच्या आर्थिक कामगिरीचो नियाळ घेतलो. वेगवेगळ्या वाठारांतल्या उदरगतीच्या कामांक लागपी वाढीव निधी दिवचो, जिल्हा पंचायतीच्या वांगड्यांचे हक्क वाढवचे अशी मागणी आयज उत्तर गोंय जिल्हा पंचायत वांगड्यांच्या बसकेन झाली. विद्यादान स्कॉलरशीप प्रोग्राम 2026 ह्या येवजणेचो गोंयच्या विद्यार्थ्यांनी लाव घेवचो अशें माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शिक्षण मंडळान मागला. जाल्यार गोंय सरकारच्या पुराभिलेख संचालनालयान 15 जुलय 2024 पणजेंतल्या मॅकिनेज पॅलेसीन आषाढस्य प्रथम दिवसे ह्या खासा कार्यावळीचें आयोजन केलां. इतल्यान हें खबरापत्र सोंपलें. आमचें मुखावयलें खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटलें फाल्यां सकाळीं 7:25 नमस्कार.
1: ऐकवेनो तुम्ही ऐकता 105.4 MHz एफ एम रेनबो चॅनलवरां जाल्यात बरोबर 7:31 बॉलिवूड संगीत सफर कार्यावळी तुमकां सगळ्यांक परतून एक फावट येवकार. आयज आमचें उलोवप आसा दिग्दर्शक प्रकाश मेहरा हांच्या बद्दल. ऐकवेनो 1970च्या दशकांत रोमँटीक कॉमेडी फिल्म्स प्रचलित आशिल्ली तेन्ना प्रकाश मेहरा हांची सिनेसृश्टीक नवो नायक दिलो, एंग्री यंग मॅन अमिताभ बच्चन. पूण ते फक्त दमदार डायलॉग्स आनी एक्शन फिल्म्स खातीर वळखले वचनासले तर संगीता खातीर सुद्दां वळखले वताले. तर आतां ऐकुया आमी मन्ना डे हांच्या आवाजान हें गीत.

अगवेनो जंजीर फिल्मात लेगी तुम्ही ऐकलंय मन्ना डे ह्यांच्या आवाजान कल्याणजी आनंदजी ह्यांचे हे संगीत आशिले गुलशन बावरा ह्यांचे बोल. अगवेनो प्रकाश मेहरा हांचो एक खास गूण म्हळ्यार तांकां संगीताची पारख आशिल्ली. 1978 सालांत तांच्यांनी एक फिल्म केले जे बॉक्स ऑफिसार इतिहास रचून गेले. मुकद्दर का सिकंदर ह्या फिल्मांतली गीतां इतली हिट जाली की लोक थिएटरा भायर रांगेंत उबे रावून गितांचो आस्वाद घेताले. तर ह्याच फिल्मांतले गीत आमी ऐकुया किशोर कुमार हांच्या आवाजांत.

अगवनो मुकद्दर का सिकंदर या फिल्मात लगी तुम्ही ऐकता किशोर कुमार हंच्या आवाजान कल्याणजी आनंदजी हंचे हे संगीत सा अंजान हंचे बोल।

नमखला आलिया फिल्मातले गीत तुम्ही ऐकले किशोर कुमार आणि सांगा त्यांच्या आवाजान बप्पी लहरी ह्यांचे हे संगीत आशिले प्रकाश मेहरा आणि अंजान ह्यांचे बोल. बहनू प्रकाश जी स्वतः एक कवी आणि गीतकार आशिले. त्यांच्या कितल्याशाच फिल्मांचे गीताचे शब्द स्वतः प्रकाशजीन रचल्यात. तांचो संगीत सेन्स इतलो परफेक्ट आशिल्लो की गायक आणि संगीतकाराक तांच्या वांगडा काम करपाक खूप खोशी जाताली. आयज प्रकाश मेहरा आमच्यात ना, पण तांची फिल्मां आणि गीतां सदांच अमर उरतली. बॉलिवूड संगीत सफर कार्यावळीत आयज इतलेच. आता ऐकूया कार्यावळीचे निमणे गीत अमिताभ बच्चन हांच्या आवाजात.

ಬೆನ್ನು ಲವಾರಿಸ್ ಫಿಲ್ಮ್ ಅತ್ಲೇ ಗೀತ್ ತುಂಬಿ ಆಯ್ಕೆಲೆ ಅಮಿತಾಭ್ ಬಚ್ಚನ್ ಹಂಚ ಅವಾಜಾನ್ ಕಲ್ಯಾಣ್ಜಿ ಅನಂಜೆ ಹೆ ಚೆ ಸಂಗೀತ ಶಿಲ್ಲೆ ಕಾಯ್ಕಿಣಾದ ಐಕುಯಾ ಕೊಕ್ಕಣಿ ಮುಖೇಲ್ ಖಬರು. नमस्कार, हाँ अक्षता आणि यो आसात काय मुखेल खबरो. गोय वैजकी महाविद्यालयान MBBS 50 जागे वाडोवपाक राष्ट्रीय वैजकी आयोगान मान्यताय दिल्या. मुखेलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाला आयज उंचल्या पावण्यावयल्या आर्थिक परिस्थितीचो नियाळ घेवपी बसका जाली. बसकेन 2025-26 वर्सा खातीर आणि चालू वित्तीय वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यां खातीर राज्याच्या आर्थिक कामगिरीचो नियाळ घेतलो. वेगवेगळ्या वाठारातल्या उदरगतीच्या कामांक लागपी वाढीव निधी दिवचो, जिल्हा पंचायतीच्या वांगड्यांचे हक्क वाढवचे अशी मागणी आज उत्तर गोय जिल्हा पंचायत वांगड्यांच्या बसकेन झाली. विद्यादान स्कॉलरशिप प्रोग्राम 2026 या येवजणेचो गोयच्या विद्यार्थ्यांनी लाव घेवचो असे गोय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळान मागला. गोय सरकारच्या पुराभिलेख संचालनालयान 15 जुलै 2026 पणजीतल्या मॅकिनेज पॅलेसीन आषाढस्य प्रथम दिवसे या खासा कार्यावळीचे आयोजन केला. शिक्षा विजन दिवचल तसेच दिवचलचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये यांच्या फुडारपणाखाला आज दिवचल मतदारसंघातल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा

0: सन्मान सुवाळो जालो. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 खातीर ऑनलायन अर्ज करपाची तारीख आता 17 जुलय मेरेन वाडयल्या. आनी बायलांच्या क्रिकेटान हरमनप्रीत कौर हांच्या फुडारपणा खाला आयज लॉर्डसान जाल्ले कसोटी मॅचीन भारतीय पंगडान इंग्लंडा आड जैत मेळयले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात. आकाशवाणी पणजीच्या युट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.
2: सशक्त आणि निरोगी जीण आपणावपाक
1: आपणायात योग.
2: योग
1: भारताची प्राचीन देणगी.
0: आयके बेनो, तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झाचेर FM रेनबो चॅनल. वरा जाल्यात बरोबर 8 वरां कातारांच्या कार्यावळी. तुमकां सगळ्यांक मायमोगाचो येवकार. कातारांच्या कार्यावळीचे पयले कातार आयक्या लिडिया आनी लॉरा हांच्या आवाजान.

0: सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्सा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असतात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: एक वेळ तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झचेर FM रेनबो चॅनल वरा जाल्यात बरोबर 8:08. तुम्ही ऐकता कातारांची कार्यवळ. कातारांच्या कार्यवळीत मुखार ऐकूया लॉर्ना हांचा आवाज.

आजची सांज आनिकय मोगाची करपा खातीर एफ एम रेनबो घेवन येता तुमचे खातीर. हॅलो गोंयकारा, 1 फेब्रुवारी 2026 सावन सांज वेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा एफ एम रेनबोंत सांज वेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा. हॅलो गोंयकारा.

सारख्या उमाण्याची दोनशी तुळवाऱ्या उरी शुद्ध नितळ पाणी आपुरी

आकवेनू आतां कातारांचे कार्यावळीचें निमणें कातार आयकुया. ह्या कातारा वांगडा आमची कातारांची कार्यावळ सोंपता. मुखावयले कातार घेवन येता हेमंत कुमार.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चान सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करात.
1: एक बेनो तुम्ही आयकता 105.4 मेगाहर्ट्झाचेर एफ एम रेनबो चॅनल वरा जाल्यात बरोबर 8:30 सदाबहार कार्यावळी. तुमकां सगळ्यांक येवकार. सदाबहार कार्यावळीचे पयले गीत आयकुया मोहम्मद रफी हांच्या आवाजान.

0: ऐकबेनो सूरज फिल्मातलं हे गीत तुम्ही ऐकले मोहम्मद रफी हांच्या आवाजान. हसरत जयपुरी हांचे हे बोल आशिल्ले आणि शंकर जयकिशन हांचे संगीत.
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेऊन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमका दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.

अगवेनो तुम्ही एकदा सदाबहार कार्यावळ सदाबहार कार्यावळी तुम्ही निकतेच ऐकले साथी फिल्मातले हे गीत मुकेश आणि सुमन कल्याण पुरकर हांच्या आवाजा नौशाद हांचे हे संगीत आशिले मजरूह सुलतान पुरकर हांचे बोल.

ऐकुवेनो, तुम्ही निकतेच ऐकले आरजो फिल्मातले हे गीत लता मंगेशकर हांच्या आवाजान शंकर जयकिशन हांचे हे संगीत आशिल्ले हसरत जयपुरी हांचे बोल.

जिस देश में गंगा बहती है ह्या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले मुकेश आणि लता मंगेशकर हांच्या आवाजात. शंकर जयकिशन हांचे संगीत आशिले, शैलेंद्र हांचे बोल. आगे बहनो, सदाबहार कार्यावळीचे निमणे गीत ऐकूया. ह्या गीता वांगडा आमची कार्यावळ सोपता. बरोबर 9 वरांचेर ऐकूपाक रावात न्यूज एट 9. हांव आरजे कपिला घेता तुमचो निरोप.

भगवनो तुम्ही ऐकता उपकार फिल्मातले हे गीत महेंद्र कपूर मन्ना डे आशा भोसले आणि शमशद हांच्या आणि सांगात्यांच्या आवाजान प्रेम धवन हांचे हे बोल असात.

आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा। तुमचे आवडीचो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राइब करात आणि शेअर करात। आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा।

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्सांचेर तुमी आयकतात एफएम रेनबोचे प्रसारण. तशेंच न्यूज ऑन एअर ह्या एपावरवी डिजिटल मोडाचेर तुमी आयकतात एफएम रेनबो. आता रातची 12:05 जावन गेल्ली आसात. आयच्या दिसापुरते आमचे प्रसारण आता बंद जाता. एफएम रेनबोच्या प्रसारणांत परती तुमची आमची भेट फाल्यां सकाळी 6 जातली. आयचे राती पुरतो आता आमकां निरोप दियात. शुभरात्री. जय हिंद.